0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,00,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
1: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं. ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त 2 कलेक्टर 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे हे जे आक्षेप आले आहे या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो.

0: आहे.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली. तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा, त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
1: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमीभाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी QR कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खतवितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वेमार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक, हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 94.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि दुपारी 1 वाजेपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत आणि छान गाणीसुद्धा ऐकणार आहोत. तर या सुरेल सफरीला सुरुवात करूया, ऐकूया हे सुंदर गीत.

रसिको मनस्पर्शी या कार्यक्रमात एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. सुयश गेल्या वर्षभरात कामात पूर्ण बुडून गेला होता. एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागली तेव्हा तो किती आनंदात होता. नवीन शिकायचं, काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं हे त्याचं स्वप्न होतं. पण प्रोजेक्ट्स, डेडलाईन्स, मीटिंग्स आणि सततचा ताण वाढतच होता. हळूहळू त्याचा चेहऱ्यावरचा तजेला कमी होऊ लागला. तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. चिडचिड तर फारच वाढली होती. एक दिवस त्याची बायको शर्वरी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. सुयश कितीही कायम असलं तरी अर्णवसाठी वेळ काढावाच लागेल. हे बघ अर्णवनं काय लिहिलंय ते. तिने कागद पुढे केला. 8 वर्षाच्या अर्णवनं लिहिलं होतं, माझे बाबा सतत कामात असतात, ते हसत नाहीत, काही विचारलं की ते ओरडतात. हे वाचून सुयश हताश झाला.

आपण पुढच्या आठवड्यात हिल स्टेशनला जाऊया, बस 3 दिवस, तुलाही चेंज होईल, शर्वरीने सुचवला. सुयश आधीच थकलेला होता, तो उखडला. शर्वरीशी त्याचा वाद झाला. मी कोणासाठी काम करतो? अर्णव

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: Join Indian Navy. The Indian Navy invites online applications from unmarried male candidates for Agniveer Apprentice 01/2027 and 02/2027 batch. Last date for submission is 29th June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready. Cohesive. Atmanirbhar. Safeguarding seas for a Vikasit Samruddh Bharat. Join Indian Navy.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला मी मनस्पर्शी या कार्यक्रमात एक गोष्ट सांगतोय. दुसऱ्या दिवशी ते दोघंही म्हणजे सुयश आणि शर्वरी झेन सेंटरमध्ये पोचले. डॉक्टर योशिनावा शांतपणे बसले होते, डोळे मिटलेले, चेहरा इतका समाधानी की जणू काही वेळ त्यांच्याजवळ थांबला होता. त्यांना कशाचीही घाई नव्हती. त्यांनी माईक हातात घेतला. आज मी तुम्हाला जपानने मला शिकवलेली एक अमूल्य गोष्ट शिकवणार आहे. या गोष्टीचं नाव आहे युटोरी. युटोरी म्हणजे मोकळी जागा. घरातली, मनातली, नात्यांमधली, कामातली ही जागा निर्माण करण्याची कला म्हणजे युटोरी. यासाठी काही लागत नाही, फक्त थोडा वेळ, एक शांत कोपरा आणि स्वतःला भेटण्याची तयारी. घरातील, बाहेरील, ऑफिसमधील एक कोपरा निवडा. तिथे फोन, स्क्रीन, आवाज, गाणी काहीही नको. तिथे बसायचं आणि काही करायचं नाही. डू नथिंग.

रसिका हो, 15-20 मिनटानं शांत बसे, डोळे उघडे ठेवा, वाटलं तर कपभर चहा प्या। या व्यतिरिक्त काही करायचं नाही, फक्त शांतता। मनाला काही काम देऊ नका, कामांची लिस्ट बघू नका। हळूहळू एक ना चमत्कार घडायला लागेल, मन स्वतःच स्वतःला दुरुस्त करायला लागेल। प्रवचन संपलं, सुयशला थोडा रागही आला, यांचं काय जातं सांगायला, पण त्याचा फोन तासभर बंद होता आणि त्या शांततेने त्याच्या मनात काहीतरी बदललं होतं। योशनावांचे शब्द ऐकून युटोरी करून बघावं असं सुयशला वाटत होतं। अशा प्रयोगाने नक्की काय फरक पडतो हे त्याला तपासून बघायचं होतं।

0: ती पृथ्वीमोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
2: रसिको, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे। गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो, घरी परतल्यावर सुयशने ना सकाळी 20 मिनिटं युटोरी आणि डू नथिंग आपल्या कॅलेंडरमध्ये लिहिलं आणि चहाचा कप घेऊन तो घराच्या एका कोपऱ्यात शांत बसू लागला। काही दिवसांनी त्याला त्या कोपऱ्याची ओढ लागली आणि मग चमत्कार घडला। कामातली चिडचिड कमी झाली, कोड लिहिताना होणारा गोंधळ गायब झाला, क्रिएटिव्हिटी वाढली, तब्येत सुधारली, त्याचं काम तो अधिक चांगल्या पद्धतीनं करू लागला। बॉस त्याचं काम बघून खुश झाला। ऑफिसमधले लोकही म्हणू लागले, सुयश तू बदललास, नक्की काय केलंस? यावर सुयश फक्त हसला। ही युटोरीची किमया होती।

असंच एका रविवारी सकाळी सुयश त्याच्या युटोरीच्या कोपऱ्यात बसला होता. अर्णव हळूच त्याच्या शेजारी येऊन बसला. दोघे शांत बसले. 10 मिनिटांनी अर्णवनं बाबाच्या गळ्यात हात घालून त्याला घट्ट मिठी मारली. बाबा, तुम्ही आता मला जास्त आवडता. म्हणजे तुम्ही माझे लाड करत नाही पण मला ओरडत नाही आणि फक्त जवळ बसता, वेळ देता आणि मला तेच खूप आवडतं. सुयशच्या डोळ्यात पाणी आलं. एवढी साधी गोष्ट कळायला त्याला वेळ लागला होता. एका छोट्या गोष्टीनं सुयशमध्ये सकारात्मक बदल झाला होता. ज्यानं त्याला जगण्याची नवी दिशा गवसली होती.

सुरेशला अचानक जाणवलं की युटोरी म्हणजे फक्त स्वतःसाठी स्पेस नव्हे तर आपल्या प्रियजनांसाठीही आपल्या मनात मोकळी जागा निर्माण करणं, ज्यामुळे त्यांना आपल्याजवळ बसायला मन मोकळं करायला भीती वाटणार नाही. काम

सोबत असणार आहेच, पण त्यात वाहून जायचं कारण नाही हे कळण्यासाठी कुठेतरी थांबावं लागतं, मनाला वेळ द्यावा लागतो. सतत धावणारं मन त्याला जे हवं ते करू दिलं की विसावतं. हा विसावा पुढे काम करण्यासाठी उपयोगी पडतो. त्यासाठी सततच्या कामातून थोडा वेळ काढायचा स्वतःसाठी. वेळ नाही असं कारण देण्याऐवजी वेळ काढणं हे महत्वाचं आहे, नाही का?

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल का तुझा बाप भरणार।
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर। हर घर सूर्यघर। The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.
3: काय हो मुंबई बंदर उमदा कुट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे।
4: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
5: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
4: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
6: कष्ट ने ही मुंबई घडताना।
7: नमस्कार, मी महेश कोठारे। मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
8: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे। रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे। शर्वरीना त्यांच्याकडे कौतुकानं बघत होती। योशिनावा असेच एका मोठ्या कंपनीतले इंजिनियर होते। तिथल्या ताणानं त्रस्त होऊन त्यांनी युटरी वापरायला आणि शिकवायला सुरुवात केली होती। तिनं मनोमन त्यांना हात जोडले। त्या दिवशी सुयशनं कॅलेंडरमध्ये कायमस्वरूपी लिहून ठेवलं, युटोरी माझ्यासाठी, माझ्या मनासाठी आणि माझ्या लोकांसाठी, रोज 20 मिनिटं। आपणही कितीही गडबड असेल, कितीही डेडलाईन्स असतील, तरी स्वतःला 15-20 मिनिटं युटोरी द्या। जपानमधील मोठमोठ्या कंपनीमध्ये आता युटोरी रूम्स आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढते। फक्त 15 मिनिटं रोज युटोरी करून काय फरक पडतो त्याची नोंद करा।

नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग या कार्यक्रमात तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि गाण्यानंतर आज आपण गायक, अभिनेता आणि संगीतकार प्रवीण डोणे याच्याशी संवाद साधणार आहोत. तो स्टुडिओमध्ये आलेला आहे. गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर मुलाखत आपण ऐकूया.

0: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रवीण डोणे आज आपल्या बरोबर आहे। प्रवीण डोणे यांनी आंतरशालेय शास्त्रीय गायन स्पर्धेत सलग 5 वर्ष अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे। पंडित भीमसेन जोशी आणि पंडित रामदास काम शिष्यवृत्ती प्राप्त या गुणी गायकाला आतापर्यंत अनेक सांगीतिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। अनेक व्यावसायिक नाट्य तसंच मराठी चित्रपटांकरता संगीत दिग्दर्शक, संगीत संयोजन तसंच पार्श्वगायन सुद्धा त्यांनी केलंय। जांभूळ आख्यान, खंडोबाचं लगीन, सम्राट अशोक, यशोधरा या नाटकांमध्ये तसंच काही चित्रपटांमधून प्रवीणने अभिनय सुद्धा केलाय। त्यांनी गायलेलं संविधान गीत खरंच खूप प्रसिद्ध आहे। तर गायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक प्रवीण डोणे, तुझं युवा तरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
1: धन्यवाद धन्यवाद। सर्व FM गोल्डच्या श्रोत्यावर्गांना मी प्रवीण डोणे मनापासून नमस्कार करतो। धन्यवाद
0: धन्यवाद। बरं, मुलाखतीला सुरुवात करूया आणि या गप्पा असणार आहे, मनसोक्त गप्पा असणार आहे, मुलाखत जरी आपण म्हणत असलो तरी। आणि तुला मला सगळ्या श्रोत्यांना जाणून घ्यायचं आहे की तुझं बालपण कुठे गेलं आणि तुझ्यावर गाण्याचे संस्कार कसे झाले?
1: वा, मला खूप आवडेल या प्रश्नाचं उत्तर द्यायला। माझं बालपण लोअर परेल या ठिकाणी डिलाल रोड बीडी चाळ आहे, तिकडे माझं बालपण गेलं। संपूर्ण माझं आत्तापर्यंत मी तिकडेच राहत होतो। म्युझिक क्षेत्रामध्ये पडलं या कसं, म्हणजे शालेय जीवनामध्ये असताना इयत्ता दुसरीला असेन मी, त्यावेळेस दुसरी तिसरीला असेन, तर ज्याप्रमाणे मुलांना थोडासा अभ्यासाचा कंटाळा असतो सर्व मुलांना, तसा मलाही थोडासा

0: तालमीला गेलो त्या अभंग एक मुलगी गात होती स्पर्धेसाठी आणि योगायोग असं झालं की मी त्या अभंगाला योग्यरित्या टाळ वाजवली आणि मी त्या स्पर्धेकरता सिलेक्ट झालो ॲज अ अकंपनिस्ट म्हणून. तालमी चालू झाल्या, महिना महिनाभर तालमी चालायच्या, त्यावेळेस माझं काम काय हजेरी लावली की लगेच त्या संगीत रूममध्ये जायचं. असं करता करता एकदा असं झालं की ती मुलगी बांधली नव्हती आणि सरपण याचे बाकी होते आणि मी तिकडे आधी जाऊन पोहोचलो. तिकडे मला हार्मोनियम दिसली. आता महिनाभर ती प्रॅक्टिस चालू आहे ना त्या मुलीची, तर मला माहिती होतं बाबा काळी चार किंवा काळी पाचमध्ये ही मुलगी गाते. तर काळी चारचा हा नोट मी धरला आणि तिचा अभंग मी गात होतो अचानक असाच, म्हणजे मी ऐकून ऐकून ते कान तयार झाले ते माझे आणि मी ते गात होतो. गात असताना सर कधी पाठीमागून आले मला कळलंच नाही. त्याने अचानक खांद्यावर हात ठेवला. आता म्हटलं आपण संपलो, आता म्हणजे आपली तालीम संपली, आता गपचूप अभ्यासाला लागायचं. सर आता ओरडणार कारण सरांना हार्मोनियमला हात लावला त्यांना आवडायचं नाही, मलाही चांगलं माहित होतं. आता म्हटलं काय करायचं, सर म्हटले मला चल आपण प्रिन्सिपलच्या रूममध्ये जाऊया, तुला मी तिकडे घेऊन जातो. सर म्हटलं नको सर, त्यांना सांगितलं तर ते पालकांना बोलवणार, पालक मला मारणार आणि सगळंच ते गणित बिघडणार. म्हटलं सर मी आता पुन्हा हात लावणार नाही, तू चलच. ते घेऊन गेले. आमचे प्रिन्सिपल होते सावंत गुरुजी. सावंत गुरुजींना म्हटलं कापसे गुरुजी की सर याचा आवाज ऐका सर, हा काय गातो ना याचा ऐका. नाही ना सर म्हटलं मला गाता येत नाही. तिसरीला मुलगा एकदम लहान होतो मी, नाही ना गाऊन दाखव. मग तो अभंग गायलो मी.
1: बर,
0: सरांसमोर मी अभंग गायलो प्रिन्सिपल समोर. प्रिन्सिपलनी तडक त्यांना सांगितलं की एक काम करा, पुढच्या महिन्यात वीरगीत गायन स्पर्धा होणार आहे, त्या स्पर्धेमध्ये याचं नाव लिहा आणि याला या मुलाला तयार करा. अशी माझी सुरुवात झाली वीरगीत गायन स्पर्धा. त्यावेळेस मी गाणं गायलं होतं मला चांगलं आठवतं, छोटा जवान चित्रपटातलं सचिनवर चित्रित झालेलं, सचिन पिळगावकरांवर चित्रित झालेलं. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो. झालं असं की तिन्ही राऊंडमध्ये मी पहिला आलो.
1: अच्छा,
0: त्या दिवशी त्यावेळेस तिन्ही राऊंडमध्ये पहिला आलो. मग सरांना अजून माझ्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या. मग त्यांनी मला चौथीला गेल्यावर मला त्यांनी हे केलं, त्यांनी मला ललित संगीतामध्ये भाग घ्यायला लावला. ललित संगीतामध्ये मी तिन्ही राऊंडमध्ये पहिला आलो.
1: अरे वा.
0: पाचवीमध्ये ललित संगीत आणि शास्त्रीय संगीत यात भाग घ्यायला लावला. मी दोन्ही कॅटेगरीमध्ये पहिला पहिला आलो.
1: अच्छा,
0: सहावीला असताना ललित संगीत, शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत मी तिन्ही कॅटेगरीत पहिला आलो.
1: अरे वा.
0: आणि सातवीला असताना ललित संगीत, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि नाट्य संगीत या चार कॅटेगरीत मला त्यांनी भाग घ्यायला लावला आणि चारही कॅटेगरीमध्ये मी पहिला पहिला आलो. आणि अशा म्हणजे माझी सुरुवात झाली. तरी मला फार असा इंटरेस्ट नव्हता गाण्यामध्ये की चला योगायोगाने मी नंबर पहिला आला सरांच्या कृपेने. आपल्या
1: पहिला आलास तरी इंटरेस्ट नव्हता
0: नव्हता मला. मी बालिश ना, खूप लहान, मला फक्त खेळणं वगैरे माहित होतं, पण माझ्यामध्ये ही कलागुण आहे ते मला फक्त सरांमुळे मला कळालं.
1: बाकी
0: कापसे गुरुजी आमचे खूप खूप गुणवान.
1: आणि तुझी शाळा कुठली?
0: माझी शाळा मी पहिली सातवी शिकलो सीतारामिल कंपाऊंड जी डिलाय रोडला आहे. आता ती शाळा अस्तित्वात नाहीये.
1: मुंबई
0: महानगरपालिका ह्या शाळेतून मी शिकलो. आणि आठवी ते दहावी महाराष्ट्र हायस्कूल नंबर एक जी आहे करी रोडला,
1: अच्छा,
0: त्या शाळेतून शिकलो. ज्या शाळेमध्ये आदरणीय वाडकर गुरुजी शिकले आहेत.
1: अरे वा.
0: तिकडे बरीच मोठी मोठी लोक तिकडे शिकलेत आणि एक पाच वर्गांचा तो ती शाळा होती, पण त्यातून माझं शिक्षण झालं पूर्ण आठवी ते दहावी.
1: अच्छा. आणि मला वाटतं तेव्हाच तू आंतरशालेय शास्त्रीय गायन स्पर्धेत सुद्धा भाग घेतला होतास आणि सलग पाच वर्ष तुला अंतिम विजेतेपद मिळालं होतं, त्याबद्दलही सांगा.
0: हो, तर हे असं झालं की शालेय जीवनामध्ये आठवीला गेल्यानंतर देखील मला इंटरेस्ट नव्हता, पण काही माझे वर्गमित्र त्या शाळेमध्ये आले होते, तर त्यांनी शिक्षकांना सांगितले सर हा चांगला गातो सर. अरे म्हटलं गप्प बसा रे, मी काय गाणार वगैरे नाही म्हटलं, पण जबरदस्तीने मला सरांनी गायला लावलं. त्यावेळेस आमचं काहीतरी शारीरिक शिक्षणाचा तास चालू होता आणि मी गायलो एक गाणं, आता जे आपलं महाराष्ट्र गीत जे आहे जय जय महाराष्ट्र माझा, एकदम दिलखुलास गायलो. मला चोरून गाता कधी आलंच नाही. मी गायलो मोठ्याने आणि तो आवाज गेला प्रिन्सिपलच्या केबिन पर्यंत. प्रिन्सिपल आले, कोण गायलं इथे, कुणी गायलात आहे? सर म्हटलं की ह्या हा मुलगा नवीन आला आपल्याकडे आठवीला, तर त्याने गायलं. मग तिथून मग परत मला शास्त्रीय गाण्यामध्ये मला त्यांनी भाग घ्यायला लावला, त्यातूनही पहिला आलो. आणि नंतर मग संगीत कला अकॅडमीने असं ठरवलं की या मुलाला गेले अनेक वर्ष हा पहिला नंबर काढतोय प्रत्येक कॅटेगरीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, तर याला आपण, त्यावेळेस मला 500 रुपये पर महिना होता.
1: बर,
0: म्हणजे पंडित भीमसेनजी स्कॉलरशिप आणि रामदास कामत

0: हे पंडित भीमसेन जी कोण, रामदास कामत कोण, मला त्यावेळेस खरंच सांगतो माहिती नव्हतं, पण हळूहळू ते मला ज्ञात होत गेलं आणि अशा तऱ्हेने मला सलग 5 ते 6 वर्ष मला ती शिष्यवृत्ती मला मिळत गेली 500-500 रुपये प्रमाणे, आणि असा लोकांपर्यंत थोडं पोहोचलो.
1: तेव्हा गायलेलं एखादं गाणं गाशील का आमच्यासाठी?
0: हो, एक शास्त्रीय गायन म्हणजे एक सगळ्या रागांचं मिळून एक गाणं त्यांनी आमच्या गुरुजीने तयार केलं होतं, तर त्याची छोटी झलक दाखवतो.

0: वाह वाह वाह. बर हे गाणं मला येत नाही, जमत नाही किंवा मला नाही करायचं असं म्हणत म्हणत तू गाण्याकडे वळलास, बक्षिसं मिळाली तुला, शिष्यवृत्ती मिळाली. बरं हे गाणं गाता गाता अभिनयाकडे कसं काय वळलास?
1: ते एक मोठंच आहे. काय असं लहानपणी म्हणजे 8वी ते 10वी हा माझा तो काळ होता असा की शाळेमधून ही गाणी गात असताना मला अभिनय करायला लागायचा. म्हणजे अनेक समजा एखादं गाणं असेल, आता आम्ही एक आकाशवाणीलाच त्या काळी मला चांगलं आठवतंय की 9वीला असताना आम्ही वृक्षदिंडी काढली होती, ती आम्ही रेकॉर्ड केली होती.
0: बर.
1: म्हणजे गाणं असं होतं, दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी झाडे लावणाऱ्यांची.

0: चलली चलली, तर ह्या गाण्यासोबत आम्हाला अभिनय करायला लागायचा. आणि काय माहिती म्हणजे अंगात ते होतच, गाण्याचं म्हणा किंवा अभिनयाचं किंवा तालाचं थोडस अंगवळणी होतच. त्यामुळे काय असे ना, पण ते हळूहळू ते थोडंसं डेव्हलप करत गेलो, म्हणजे मी ज्याप्रमाणे अभिनय ज्याप्रमाणे कॅरेक्टर असेल करत गेलो. मग कॉलेज पिरियडमध्ये थोडंसं अभिनयाचं हे लागलं. आणि मग काही लोकांनी मला
1: एकांकिका वगैरे
0: एकांकिका वगैरे केल्या कॉलेजमध्ये बऱ्याच. मी आंबेडकर कॉलेजला होतो,
1: बर,
0: वडाळ्याचं आंबेडकर कॉलेज आहे तिकडे होतो, तिथून एक दोन एकांकिका केल्या होत्या. पण ते करत असताना नंतर नंतर मी जसं थोडस प्रगत होत गेलो, मग मला संगीतासाठी मला बोलण्यात आलं, संगीतकार म्हणून तू काम करशील का, ह्या एकांकिकेला तुला हे करायचं आहे, त्या अँगेला करायचं आहे. करता करता करता मग दिसायला लागली मुलं खूप चांगलं अभिनय करतायत, काय करतायत. मग ज्यावेळेस कोण नसायचं त्यावर प्रवीण होणे असायचं, असं ते घडत गेलं. आणि अरे तू पण करतोस की अभिनय, मग यावेळेस तू काय नाही करत, नाही नाही म्हटलं माझं क्षेत्र खरं तर ते नाही आहे, पण तू कर चांगलं करतोस की, बऱ्यापैकी करतोस तू. मग असं असं थोडं संगीतकार होतो, थोडं अभिनयाकडे वळलो आणि आता व्यावसायिक काही नाटकं करतोय.
1: आणि छान चालू आहे, म्हणजे गायक म्हणूनही तुझं काम असेल, संगीतकार म्हणून असेल किंवा अभिनेता म्हणूनही छान काम चालू आहे आणि असंच काम चालू राहील. पुढे आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत, आता खरं तर गप्पांना कुठे सुरुवात झाली, आता गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.
0: नक्कीच.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: Join Indian Navy. The Indian Navy invites online applications from unmarried male candidates for Agniveer Apprentice 01/2027 and 02/2027 batch. Last date for submission is 29th June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready. Cohesive. Atmanirbhar. Safeguarding seas for a Vikasit Samriddh Bharat. Join Indian Navy.
4: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी. आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्सवर FM गोल्ड. मस्त मनमोकळ्या गप्पा आणि मराठी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माझी आवडती FM गोल्ड वाहिनी.
5: प्रवीण, मगाशी तू शिष्यवृत्तीचा उल्लेख केलास. पंडित भीमसेन जोशी आणि पंडित रामदास कामत ही शिष्यवृत्ती तुला मिळालेली आहे शाळेत असताना. आणि ह्या शिष्यवृत्तीचं स्वरूप काय असतं आणि ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काय पात्रता लागते?
6: असं होतं की तुम्ही सलग 3 वर्ष तुम्ही जर पहिला नंबर काढलात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून, जर तुम्ही सलग तुम्ही 3 वेळा नंबर काढला.
5: शास्त्रीय गायन स्पर्धेत की कुठल्याही स्पर्धेमध्ये?
6: कुठल्याही, म्हणजे त्यांची कॅटेगरी असते ना बाबा, ललित संगीत असतं, सुगम संगीत, शास्त्रीय. माझं असं होतं की मी सगळ्या कॅटेगरीत पहिला पाल्यात गेलो बिनविरोध, म्हणजे माझ्यावरून वादही झालेत शाळेमध्ये असताना. 7वीला असताना म्हणजे त्यावेळेस परीक्षक होते, मला चांगलं आठवतोय, दत्त डावजेकर होते.
5: बर.
6: हा, बाबूजी होते, सुधीर फडके. परत संगीत कला अकॅडमीच्या अध्यक्षा शुभदा दादरकर होत्या मॅडम.
5: बर.
6: तर काही शाळांनी माझ्यावर आक्षेप घेतला की गेली 5-6 वर्ष तुम्ही ह्याच विद्यार्थ्याला नंबर कसे काय देऊ शकता. मग त्यांनी त्यांना अट घातली अशी की प्रवीण डोणे पुन्हा गाईल आणि तुमचे विद्यार्थी पुन्हा गातील, तर जर हा तसुभरे जर हल्ला तर ह्याचा नंबर आम्ही बाद करू, आणि जर तुमची मुलं जर खरंच चांगले गायले, बरोबर गायले, तर तुमच्या मुलांना मी देऊ. तर असं झालं की मला काय जे शिकवलं ते मी गायलो ॲज इट इज, आणि त्या 3 शाळा रेस्टिकट केल्या गेल्या 5 वर्षासाठी. असं झालं. आणि मग बृहन्मुंबई महानगरपालिकेने असा निर्णय घेतला की ह्या मुलाला आपण शिष्यवृत्ती देऊया. त्याचं स्वरूप असं असतं की दर महिन्याला तुम्हाला संगीत कला अकॅडमीला जावं लागतं, तिकडे एक नवीन गाणं तुम्ही सादर करायचं असतं. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, ललित संगीत आणि नाट्यसंगीत तुम्ही सादर करायची, ते ऐकणार तिकडचं पॅनल ऐकतं गाणं आणि त्यावर तुम्हाला शिष्यवृत्ती जाहीर होते. ते दर महिन्याला करावं लागतं. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यावेळेस मला चांगलं आठवतं, विद्यार्थ्यांना 500 का 700 रुपये होतं आणि शिक्षकांना 1,000 रुपये होतं.
5: बर.
6: ते ज्यांना गाणं शिकवतील ना विद्यार्थ्याला, त्यांना 1,000 रुपये होतं. अशी ती शिष्यवृत्ती होती.
5: मग ती शिष्यवृत्ती सुरू आहे की आता?
6: नाही नाही, ती झाली बंद. म्हणजे 7वीला माझी सुरू झाली आणि 10वीला माझी बंद झाली ती शिष्यवृत्ती.
5: अच्छा अच्छा. नाही नाही, तुझे नाही म्हणत मी, जे विद्यार्थी आता महानगरपालिका
6: सुरू आहे ना, अजून सुरू आहे, अजून सुरू आहे, अजून सुरू आहे.
5: म्हणजे जे विद्यार्थी आता शाळेत शिकत आहेत, ज्यांना गायनाचं अंग आहे, या स्पर्धेमध्ये ज्यांना बक्षीस मिळतात, तर ते ह्या शिष्यवृत्तीसाठी नक्की प्रयत्न करू शकतात आणि
6: नक्की सलग 3 वर्ष तुम्ही जर पहिल्या पारितोषिक मानलात ना तर तुम्हाला शिष्यवृत्ती हमखास मिळतेच मिळते.
5: बर. मला वाटतं आता शालेय जीवनापासून थोडस तुला जसा अनुभव मिळाला तसं तू रियालिटी शो कडे सुद्धा वळलास, तिकडचा काय अनुभव होता रियालिटी शोचा?
6: काही चांगला अनुभव आहे, काही वाईट अनुभव आहेत त्या काळी. तर मला चांगलं आठवतंय, मी एक स्टेज शो करतो, आदरणीय विठ्ठल उमप यांचा एक बॅनर होता, नंदेश उमप, संदेश उमप, उदेश उमप, हे सगळे तो बॅनर चालवायचे आणि त्या बॅनरसाठी मी गायचो.
5: मी मराठी,
6: मी मराठी, एक्झॅक्ट मी मराठी नावाचा एक बॅनर होता, मी मराठी संगीत का मेला हिंदी मध्ये होता, तो बॅनर गायचो मी. आणि त्या बॅनर मध्ये आमची एक ताई होती अंजली तळेकर, तर तिने मला एक दिवशी फोन केला, मला म्हटलं की असं आहे की रियालिटी शो येतोय, स्टार प्रवाहाचा, तर त्यात तुला गायचं आहे.
5: बर.
6: म्हटलं ताई, म्हटलं मला फार याच्यात काय इंटरेस्ट नाही आहे, म्हटलं रियालिटी शो वगैरे, कारण मी सगळं अनुभवलं होतं, सारेगामा वगैरे हे ते इंडिया आयडल वगैरे मी सगळं करून बसलो होतो, तर मला हे काय, मला काय फार नाही. मग तिला मी खूप टाळलं, पण दिवशी ताई म्हणजे आमच्या सगळ्यांना खूप प्रेम करणारी, आमच्या मोठ्या भाणीसारखी ती, तर ती घरी डायरेक्ट आली माझ्या, मला म्हटली तू चलच माझ्यासोबत चल. मग ती मला अंधेरीला घेऊन गेली.
5: बर.
6: अंधेरीला घेऊन गेली, त्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट समजून सांगितला मला, असं असं आहे ते, आणि मला म्हटलं की तू कर रे, करशील तू काय नाही, म्हटलं करशील. आणि त्यावेळेस मला रिजेक्ट करण्यात आलं, एक नामवंत गायिक आहे, नाव घेणार नाही मी तिचं, तर तिने रिजेक्ट केलं मला, की नाही मला हा नको आहे, मला तो असा असा सिंगर मी स्वतः बघितलेला आहे. ठीक आहे म्हटलं, ताई म्हटली की ठीक आहे. मग मला एक नवीन सिंगर दिली जी सारेगामातून आली होती.
5: बर.
6: ती आणि मी, आम्ही खूप छान तिकडे परफॉर्म केला, चांगला अनुभव मिळाला, लोकांमध्ये ज्ञात झालो, लोकांमध्ये प्रसिद्ध झालो त्या कार्यक्रमामुळे. आणि बस आता काही लोक, चार लोक ओळखतात त्या शोमुळे.
5: यस. बरं, तेव्हाच गायलेलं एखादं गाणं जे खूप फेमस झालं असेल किंवा आवडलं असेल लोकांना, किंवा तुला स्वतःला आवडलं होतं असं एखादं गाणं, एखादं कडवं झलक
6: गाणं, म्हणजे तो शो संपूर्ण म्हणजे हिंदी मराठी होता. आणि एक गाणं मी गायलं होतं, मला चांगलं आठवतं, आम्ही डुएट गायलं होतं मी आणि संविता चांदूरकरने, तर हे गाणं नायक चित्रपटातलं. प्यार की रेखा में पार कर आई, कुछ भी कहे अब कोई, मैं तो प्यार कर आई, ये कभी नहीं होगा तो कभी नहीं होगा, हो मेरे सजन कर ले मिलन.

0: कभी नींद से जागे हम कभी फिर सो जाए। त्या एपिसोडला मी जवळजवळ 12 पॉइंट जिंकलो होतो।
1: अरे सुंदर सुंदर गायलं असते गाणं। बरं आता पुन्हा आपण अभिनयाबद्दल बोलूया, थोडीशी गोष्ट राहिली अभिनयाची। तू अभिनय केलायस आणि मला वाटतंय जांभूळ आख्यानमध्ये सुद्धा तू होतास, खंडोबाचं लगीन नावाचं नाटक केलं होतंस। तर ही जी नाटकं होती ती थोडीशी संगीत नाटकं होती, म्हणजे लोकनाट्याचा भाग असणारी नाटकं होती आणि त्यामध्ये गायक नटाची गरज होती। तर तुझा काय अनुभव होता आणि तुझी काय भूमिका होती त्या नाटकांमध्ये?
0: मी

0: विशेषतः जांभूळ आख्यान, जांभूळ आख्यान म्हणजे एक रंगमंचावरचं एक माइलस्टोन नाटक.
1: लोकमहाभारत,
0: लोकमहाभारत म्हणजे म्हणजे मी फक्त नाव ऐकून होतो त्या नाटकाचं, कधी योग आलाच नाही नाटक बघण्याचा किंवा काय, म्हणजे नाट्यक्षेत्रामध्ये माझा काय एवढा कल नव्हताच ना त्यावेळेस. आणि बाबांसोबत काम करताना म्हणजे विठ्ठल म्हणजे एक लोकसंगीताचं मी तर म्हणतो एक मुक्त विद्यापीठच,
1: मुक्त विद्यापीठ अगदी खरं,
0: अगदी म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून म्हणजे काय शिकू आणि काय नको. मी खरं सांगतो आज लोकसंगीतामध्ये थोडंफार म्हणजे मला जे काय कळतं किंवा मी जे काय माझी गाण्याची शैली थोडीफार जी काय आहे ती त्याच्याकडून शिकलोय मी, मी त्यांना जवळून बघितलेलं आहे. तर मला नंदेश दादा मला डायरेक्ट बोलला की प्रवीण असं असं आहे तर जांभूळ आख्यानमध्ये पण तू ये, कारण जांभूळ आख्यानचं एक महत्त्वाचं पात्र त्यावेळेस ते काम करत नव्हतं आणि ती जबाबदारी आली नंदेश दादावर. आणि नंदेश दादाचं जे गायकी जी होती जो त्या स्टेजला गायचा ती जबाबदारी आली माझ्यावर, म्हणजे मी उजेश दादा म्हणा संदेश दादा म्हणा हे सगळे ते गायला होते. आणि ते ती गाणी म्हणता म्हणता तुम्हाला अभिनय करायचा आहे, म्हणजे एखादं समजा तुम्हाला गाणं म्हणत असेल तर ते तुम्हाला सा अभिनय तुम्हाला सादर करायचं आहे.
1: बरोबर,
0: नुसतं गायकाने बद्दल समोर घेतला आपण उभे राहतो हातावर हात टाकून तसं तुम्हाला गायचं नाहीये,
1: कारण ते नाटक आहे,
0: नाटक आहे ते. बरं, त्यात तुम्हाला वाजवायचं देखील आहे.
1: बरं,
0: तुम्हाला डिमडी वाजवायची आहे, तुम्हाला तुणतुणं वाजवायचं आहे, तुम्हाला टाळ वाजवायची आहे.
1: अच्छा,
0: त्याशिवाय तुम्हाला ते गाणं गाता येणार नाही किंवा त्या नाटकात तुम्ही समोर होऊ शकत नाही.
1: बरोबर,
0: तर त्या नाटकातले एक मी गाणं गाऊ का, म्हणजे मला खूप म्हणजे आता एक गायची खूप इच्छा आहे अगदी मनापासून.
1: नक्की
0: झाडाची उडविली फळ हन केली देवगत, हन एका झाडाला एक फळ लईच निर्मळ देठी गाभुळल, हन करणाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं, कर्णाला पाहून.

0: हिच देह चढला हो हो हो अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल. म्हणजे ही अशी गाणी होती ना त्या जांभूळ अख्यांमध्ये, म्हणजे अरे बापरे, म्हणजे अंगावर काटा येतो अजूनही ती गाणी कधी गायलो मी.
1: माझ्या अंगावर आता काटा आलाय आणि मला आठवलं तू गाणं गाताना जांभूळ अख्यांचा प्रयोग मी बघितलाय बाबांचा विठ्ठल उपांचा, आणि ते सगळं आठवलं की काय म्हणजे ते वय वगैरे बाजूला ठेवून आणि अफाट एनर्जीनं काम करायचं ते मानलं पाहिजे.
0: मी एक सांगतो किस्सा जांभूळ अख्यांचा, नाटक क्षेत्रात आपण बोलतो म्हणून सांगतो. इंदोरला एक सानंद नावाची संस्था आहे. त्या संस्थेचा नियम असा आहे की तुमचे दोन दिवसाला तुम्हाला पाच प्रयोग करायचे असतात. त्यांचे 5,000 सभासद आहेत. त्या प्रत्येक 1,000 सभासदासाठी तुमचा एक प्रयोग लागतो. मग ते दोन दिवसात म्हणजे तुम्ही तिकडे एंटर झालात की तुम्हाला त्या दिवशी 2 शो करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी 3 शो करायचे प्रयोग करायचे आहेत. तर आम्ही दोन प्रयोगामध्येच आम्ही सगळे म्हणजे जवळजवळ सगळेच ढेपाळलो होतो. कारण काळी 5 गाणी तो गच्च फेटा बांधायचा, कमरेला पट्टा होता प्रत्येकाच्या, धोतर आणि सदरा. बाबांनी सांगितलं, स्पष्ट सांगितलं होतं की कोणीही कपडे उतरवायचे नाहीत जोपर्यंत दुसरा प्रयोग पूर्णपणे होत नाही. दोन प्रयोगामध्ये आम्हाला फक्त 15-20 मिनिटांचा ब्रेक होता. कोणीही कपडे बदलायचे नाहीत बाबा, 15 मिनिटं आहेत आपण निवांत जाऊ, परत धोतर नेसू वगैरे असं काही नाही करायचं. ते झालं. दुसऱ्या दिवशी आमचा पहिला प्रयोग झाला, सुरू झाला. तोपर्यंत काय नव्हतं. दुसरा प्रयोग सुरू झाला म्हणजे अर्ध्या अधिक आजारी पडले. कारण काळी 5 मध्ये गाणं वगैरे अभिनय करून वगैरे मी स्वतः पाहिले. वयाच्या 80व्या वर्षी एकमेव असा व्यक्ती होते की जे 5 प्रयोग आजारी न पडतात तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच उमेदीनं तो प्रयोग केलेला आहे. आम्ही 10 जण का 12 जण त्या कार्यक्रमात होतो प्रयोगाला. 10 जणांपैकी आम्ही जवळजवळ 9 जण आजारी पडलो. एकमेव विठ्ठल असे होते की पायामध्ये एका पायामध्ये 15 किलो घुंगरू, दुसऱ्या बाजूत 15 किलो घुंगरू, त्या कवड्यांच्या माळा, 40 मीटरचा कपडा अंगावर परिधान केलेला, ते
1: त्याचाही वजन
0: बरंच वजन, ते सगळं कसं काय त्या व्यक्तीने पेलवलं होतं. आणि अभिनय
1: गाणं
0: त्या
1: डान्स नाचून सगळं ते परफॉर्म,
0: एखाद्या स्त्रीलाही लाजवेल असा अभिनय मी जवळून बघितला. आणि मी खरोखर म्हणजे भाग्य वगैरे असं म्हणत नाही, पण खरोखर मला ह्या व्यक्तीला जवळून बघता आलं. 600 प्रयोग मी जांभूळ अख्यांचे केले, साधारणतः 600 प्रयोग संपूर्ण भारतात.
1: खूप छान.

0: नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो, आणि तुमचा अर्जी मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, आणि आज आपल्याबरोबर गायक, अभिनेता, संगीतकार प्रवीण डोणे सुद्धा आहे। प्रवीण, पार्श्वगायनाची पहिली संधी कशी मिळाली तुला?
2: पार्श्वगायनाची पहिली संधी म्हणजे सुरुवातीला मी छोट्या मोठ्या गोष्टी गायचोच, म्हणजे वाढदिवशी गाणी म्हणा किंवा बाबासाहेबांच्या जयंतीची गाणी, गणपतीची गाणी असं गायचो। तर एक दिवशी मला अचानक स्टुडिओतून फोन आला, एका जयेश वीरा त्यांचं नाव, कुणाल कंपनीतून, ते मला म्हणाले की असं असं एक नवीन चित्रपट येतोय, तर त्या चित्रपटासाठी तू गाशील का? म्हटलं का नाही गाणार, नक्की गायन मी। तेव्हा त्या मी स्टुडिओत गेलो, अंधेरीला त्या स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओला गेलो। चित्रपटाचं नाव होतं यारी दोस्ती, मराठी चित्रपट। तर त्यांनी सांगितलं, मला त्यांनी गाणं वगैरे ऐकवलं, मी म्हटलं गायन, त्यांनी माझ्याकडून पूर्ण गाणं गाऊन घेतलं। एक दोन तीन तास लागले ते गाणं गायला, छान गाणं होतं ते। आणि नंतर मला म्हटलं की एक काम कर, एक चार दिवसांनी मला परत फोन आला, मला म्हटलं की तुम्हाला परत येऊन गावं लागेल। म्हटलं का बरं? नाही, तुमचा आवाज अमुक अमुक गायकासारखा वाटतोय, तर तुम्हाला पुन्हा गावं लागेल। अरे म्हटलं असं कसं? ठीक आहे, मग गायकाचं नाव सांगितलं मला, गायक होते अवध गुप्ते। तर ठीक आहे, म्हटलं मी गायन। म्हणून नंतर त्यावेळी मला कळलं की हे गाणं डुएट आहे, म्हणजे अवधू दादा आणि मी, आम्ही दोघं जण गाणार आहोत असं मला समजलं। तर ठीक आहे, मग थोडंसं व्हॉइस मॉडिफाय केला थोडंसं मी, आणि मी माझ्या वेगळ्या आवाजामध्ये ते गाणं गायलं, आणि खूप गाणं ते पॉप्युलर झालं चित्रपटातलं। चित्रपट फोन चालला यारी दोस्ती, आणि असा मला पहिला ब्रेक मिळाला, आणि मग हळूहळू एक एक एक एक संधी मिळत गेली मला अनेक चित्रपटात।
1: बरं, ते गाणं गाशील थोडंसं आहे आठवतात?
2: हो, टायटल सॉंग ते होतं,

0: अरे वा, कोणी कंपोज केलं होतं?
1: प्रवीण नावाचे कोणतरी कंपोजर होते, न्यू कमर हिंदी मधले, त्यांनी कंपोज केलं होतं आणि अजून गुप्ते दादा आणि मी ते गाणं गायलो.
0: अरे वा. बरं, आता गायक म्हणून काम करत असतानाच तू संगीत दिग्दर्शनाकडे वळलास, तर संगीतकार म्हणून कुठली गोष्ट तुला जास्त आव्हानात्मक वाटते?
1: पूर्वी तर मी कंपोज करायचोच, नाही असं नाही, म्हणजे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी मी संगीतबद्ध केलेलं आहे, पण ज्या चित्रपटासाठी संगीत करावं करायची मला वेळ आली त्यावेळेस तेव्हा मला कळलं की अरे त्या चित्रपटाच्या प्रसंगानुरूप तुम्हाला कंपोज करावं लागतं.
0: बरोबर.
1: म्हणजे एखादं समजत सॅड प्रसंग असेल किंवा कोणाचं काय निधन झालं असेल त्यावर तुम्हाला कंपोज करायचं आहे, किंवा तुमचं लव्ह ब्रेकअप झालेलं आहे त्याच्यावर कंपोज करतं, तर ती सिच्युएशन तुमच्या डोक्यात आधी तुम्हाला फिट, म्हणजे त्या
0: चित्रपटाची कथा पुढे न्यायची असते,
1: चित्रपटाची कथा पुढे न्यायचीच असते, पण त्या प्रसंगाच्या आधी काय घडलंय आणि नंतर काय घडणार आहे हे सगळं लक्षात ठेवून तुम्हाला ते गाणं कंपोज करावं लागतं. हे मला खूप आव्हानात्मक वाटलं, कारण मी कधी मला हा अनुभव नव्हताच ना, किंवा समजा गणपतीचं गाणं गायचंय, गणपतीचं गाणं कंपोज करायचं, ते एक त्याला एक लिमिटेशन असतात ना बाबा, तुम्हाला चला गणपती स्तुती असते किंवा बाबासाहेबांचं गाणं कंपोज करते, बाबासाहेबांची स्तुती परसा वगैरे छान गाणी, पण चित्रपटाचं संगीत करताना हे खूप मला चॅलेंजिंग वाटलं आणि थोडंसं शास्त्रीय नॉलेज असल्यामुळे मला ते थोडंसं सोपं पडलं आणि ते हळू मी त्या क्षेत्रामध्ये आलो आणि सुदैवाने बऱ्याच चांगल्या कंपोजिशन माझ्याकडून झाल्या असं मी म्हणेन.
0: बरं, तू शास्त्रीय गायन शिकलास कुठे की कसं काय?
1: हो, शिकलो, शास्त्रीय गायन शिकलो, म्हणजे मला ऐकून होतो मी की बाबा शास्त्रीय गाण्याचा पण कोर्स असतो, तर मी खूप इन्क्वायरीज केल्या आणि मग मला समजलं की मुंबई विद्यापीठातून त्याचा एक कोर्स असतो.
0: बरं.
1: HVC नावाचा कोर्स होता त्यावेळेस, हिंदुस्तान वोकल क्लासिकल.
0: अच्छा.
1: असा एक कोर्स होता. बरं, तो कोर्स करण्यासाठी तुम्हाला बाहेरून म्हणजे काय त्याला म्हणतात एक काय संस्था, त्या संस्थेतून तुम्हाला एक दोन परीक्षा द्याव्या लागतात कंपल्सरी.
0: बरं.
1: त्या परीक्षा देऊनच तुम्हाला ऑडिशन दिली जाते मुंबई विद्यापीठात. मग आता त्या दोन परीक्षा देण्यासाठी करायचं काय, तर मला एक खूप चांगले गुरुजी मला मिळाले, B.A. तुपे सर, त्यावर राहायला होते वडाळ्याला ते. मग त्यांच्याकडे मी क्लासेस सुरू केले, एक वर्षभर त्यांच्याकडे शिकलो, प्रवेशिका प्रथमचा पूर्ण अभ्यास केला आणि त्या प्रवेशिका प्रथमचं जेव्हा मला सर्टिफिकेट मिळालं त्या सर्टिफिकेट जोरावर मग मी ऑडिशन दिली आणि ऑडिशन दिली तेव्हा नवखा होतं मला, शास्त्रीय गाण्याचं काय एवढं काय फारसं मला नॉलेज नव्हतं वगैरे, कसा बसा ते मी तिकडे ऑडिशन दिली, जवळजवळ प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल तिकडे क्लेरिकल सगळे अकंपनी सगळे तिकडे माझ्या ऑडिशनला बसले होते आणि अतिशय टुकार गायलो मी, म्हणजे मी स्पष्टच बोलतो अतिशय वाईट गायलो मी. सर म्हटलं ह्याला भूप म्हणतात का? म्हटलं हो सर, मला असं शिकवलं गेलंय. नाही नाही, तुला शिकवलं योग्य गेलंय पण तू चुकीचं गातोयस. आणि मग मी बाहेर पडलो, मला समजलं की आपला काय इथं टिकाव लागणार नाही, पण ज्यावेळेस रिझल्ट होता म्हटलं जाऊन बघूया तरी. तिकडे गेलो मी, रिझल्ट बघितला त्यावेळेस मला कळलं की माझं त्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. मी सरांना विचारलं, सर म्हटलं कसं काय शक्य आहे सर, म्हटलं मी तर खूप चुकलो सर. ते म्हटले तुझ्या आवाजावर आम्ही, तू एक शून्य आहेस आता आमच्याकडे, तू पूर्ण ब्लँक आलायस, तुला काही नॉलेज नाही, काही नाही, काय नाही, फक्त तुझ्या आवाजामुळे आम्ही तुला सिलेक्ट केलंय, आता जे आम्ही शिकू ते फक्त डोक्यात ठेव, बाकी सगळं विसरून जा. आणि असं शास्त्रीय गायनाकडे मी वळत गेलो, MA झालो, BA झालो सगळं आता.
0: अच्छा. आणि आता आपण मला वाटतंय शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. संविधान गीत खूप प्रसिद्ध आहे तुझं.
1: हो हो.
0: तर ह्या गीताची गोष्ट तुझ्याकडून ऐकायला आवडेल.
1: अरे खरंच मला मला पण सांगायला खूप आवडेल. सर्वप्रथम सर्व माझ्या श्रोत्यावर्गांना मनापासून आभार. संविधान गीत तुमच्यामुळे फेमस झालं, तुमच्यामुळे मी नावरूपाला आलोय, तुमच्यामुळे सगळं शक्य होतंय, मी फक्त निमित्त मात्र आहे. दादा या वेळेस कसं झालं माहिती आहे का, माझ्या मित्राने मला फोन केला, माझे एक मित्र आहेत विशाल खरात आणि संतोष वाघमारे, त्यांनी फोन केला मला की असं असं आहे आणि माझे मित्र पण मित्रबंधू शिरीष पवार, तर त्या आमच्या दोघांना फोन केला की असं असं एक मी अल्बम करतोय पण तुम्हाला मानधन काय मिळणार नाही.
0: बरं.
1: म्हटलं हरकत नाही, म्हटलं बाबासाहेबांचं गाणं ना आपण असंही गाणारच, गायलो. तर ते गाणं अक्षरशः म्हणजे आत्ता जी माणसं घेतात 50,000-60,000 एक गाणं बनवायचे वगैरे, ते गाणं पूर्ण अल्बम 7 गाण्यांचा 8 गाण्यांचा पूर्ण अल्बम 1,500 झालेलं आहे, हे कोणी बिलीव्ह करणार नाही. हो, अगदी 1,500, म्हणजे आम्हाला स्टुडिओ आमच्या एका मित्राने उपलब्ध करून दिला, आम्ही काही मानधन घेतलं नाही किंवा व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याने हँडीकॅमवर तो शूट केलं गाणं तुम्ही बघितलं असाल 2 वर्ष 11 महिने ते शूट झालं आणि मला आवडलं गाणं. माझे मित्र आहेत त्याचे गीतकार
0: काय नाव त्यांचं
1: शरद माने कर्नाटकला राहिलात ते आणि खूप सुंदर लिहितात ते गाणं. तर त्यांच्या ह्याच्याने ते गाणं मला मिळालं आणि खरंच लोकांपर्यंत गाणं पोहोचलं, लोकांना ते ॲप्रिशिएट केलं आणि आज आहे त्या गाण्यावर थोडेशा 2-4 लोक आपल्याला ओळखतात.
0: बरं, आता ह्या आपल्या मुलाखतीचा शेवट त्या गाण्याने झाला तर आम्हाला सगळ्यांना आवडेल.
1: नक्की नक्की नक्की. तत्पूर्वी मला एक अजून सांगायचं की माझ्या काही मित्रांना मी हे जेव्हा गाणं ऐकवलं म्हणजे हल्ली हल्लीची गोष्ट ती, त्यामधले माझे चांगले मित्र आहेत शुभम मोरे नावाचे, तर त्यांनी त्या गाण्याची सुरुवात मला करून दिली बाबा की दादा असं असं आहे हे गाणं 4 वेळी मी लिहू का, म्हटलं लिही म्हटलं तर तिथून सुरुवात करतो मी.
0: हो नक्की नक्की.
1: तर त्याने असं लिहिलं होतं, दिली लोकशाही भारताला स्वातंत्र्याची ग्वाही भारताला, तारणार फक्त या विश्वात भीमाची सही भारताला, त्या एकल भीमान परिश्रमान विसरुनी तहान हरपुन भान जीवाच करुनी रान लिहिल संविधान हरपुन भान

0: ठरा दिस किती सोसल भीमान पावाच्या तुकड्यावर काढिले दिस तरी थकला ना कामान साथ रमाची बुद्ध धमाच मिळाल वरदान हर पुन भान जीवाच करू निरान लिहिल संविधान हर पुन भान जीवाच करू निरान लिहिल संविधान
1: क्या बात है वा
0: धन्यवाद
1: जशी आपल्या मुलाखतीची सुरुवात सुरेल झाली आणि पूर्ण मुलाखतच खूप छान झाली श्रोत्यांचे श्रोत्यांना ती आवडली असेल अशी आशा करूया आणि मुलाखतीचं शेवटही तुझ्या गाण्याने सुरेल असा झालेला आहे
0: धन्यवाद
1: आणि संविधानाबद्दल आदर आहे कारण आपला देश हा संविधानावरती चालतो आणि आपण जे काय अधिकार जे काय उपभोगतोय कर्तव्य सुद्धा आपण लक्षात ठेवून नागरिकांनी काम केलं पाहिजे आणि हे मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे त्या विचारांवरती पाऊल ठेवून आपण चाललं पाहिजे प्रवीण तू असाच मनमुक्त गात राहा आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद साधलास त्याबद्दल खरंच मनापासून आभार
0: धन्यवाद धन्यवाद FM रेडिओ आणि माझे मित्र RJ गोपी भोसले यांनी मला इथं पाचारण केल्याबद्दल मी सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद
1: धन्यवाद

मित्रांनो, आता वेळ झाली युवतरंग या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. तुम्हाला गाणं ऐकवणार आहे मी, गाण्यानंतर रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा आणि ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

नमस्कार रसिक, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफ एम गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर या कार्यक्रमात मी तुमचा अर्जमित्र गोपी भोसले तुमचं मनापासून स्वागत करतोय.

रसिक हो, चलन म्हणजेच पैसा। आता पैसा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, त्याशिवाय कोणताही व्यवहार हा पूर्ण होऊ शकत नाही। थोडक्यात कोणी कितीही म्हटलं ना की पैशाशिवाय जगता येऊ शकत नाही, पण पैसा ही अशी गोष्ट आहे जी जवळ असताना त्याची काही लोकांना किंमत नसते आणि जवळ नसला की क्षणोक्षणी त्याचं महत्त्व पटायला लागतं। आणि ज्या पैशांमुळे माणूस सुखी असतो तोच पैसा काहींसाठी दुःखाचं कारणही बनतो। सर्व गोष्टींच्या मुळाशी पैसा असल्याचं बोललं जातं, पण आपल्यापैकी किती जणांना पैशाचं मूळ म्हणजेच इतिहास ठाऊक आहे? तोच इतिहास आजच्या रंजक सफरमध्ये ऐकूया।

रसिक संपूर्ण जगाचं सोडून द्या पण भारतात पैशांचा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायचं असेल तर फोर्ट परिसरातील सर फिरोजशाह मेहता मार्गावरील अमर बिल्डिंगच्या तळमजल्यावर असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आरबीआयच्या मुद्रा संग्रहालयाला भेट द्यायला हवी. भारतीय चलनाचा सद्य आणि इतिहासाशी संबंधित रंजक इतिहास इथं जिवंत झालेला पाहायला मिळतो. भारताच्या चलन इतिहासाला समर्पित हे देशातलं पहिलं संग्रहालय आहे आणि देशाची मध्यवर्ती बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

0: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10 plus 2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready, cohesive, Atmanirbhar. Safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवलेत तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: नमस्कार रसिक श्रोतेओ, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.
5: रसिक रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. 2004 भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते या मुद्रा संग्रहालयाचं उद्घाटन झालं. कुठल्याही प्रकारच्या चलनांचा वापर सुरू होण्याआधी भारतीय समाजात व्यवहार कसे केले जायचे, इथपासून भारतातील विविध राजवटींमधील

धातूंची नाणी, सोन्याच्या लगडी, त्यानंतर आलेले कागदी चलन आणि इतर वित्तीय साधन संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. संग्रहालय हे सहा भागामध्ये विभागलेलं आहे. कल्पना, संकल्पना आणि कुतूहल, इंडियन पेपर मनी, बँकिंगची संकल्पना, स्थानिक बँकिंग, हुंडी आणि इतर तत्सम प्रकार, नाण्यांपासून ते कागदी पैशांपर्यंत, नाणी आणि आरबीआय आणि आपण, असे ते सहा भाग आहेत.

रसिको, चलन व्यवहारात कसा बदल झाला? नाणी, नोटांचे बदलते आकार, रंग, तसंच निरनिराळे धातू, मिश्र धातूंच्या प्रतिकृती सविस्तर माहितीसह या संग्रहालयात मांडण्यात आल्यात. इसवीसनपूर्व 6व्या शतकापासूनचे चलन ते आजतागायत चलनात सुरू असलेल्या नोटा आपल्याला इथं पाहता येतात. आणि 10,000 अधिक भारतीय नाणी, नोटा, धनादेश म्हणजे चेक्स, हुंडी आणि त्यामध्ये निरनिराळ्या धातूंचा कागदाचा उपयोग चलनात कसा होत गेला हे इथं पाहता येतं. आणि जगातील सर्वात लहान नाण्यांचाही इथं समावेश आहे. रसिको, आता वेळ झाली आहे पहिला प्रश्न विचारण्याची. तयार आहात तुम्ही? पहिला प्रश्न विचारतो. हे मुद्रा संग्रहालय ज्याबद्दल आज आपण रंजक सफरमध्ये बोलतोय ते मुद्रा संग्रहालय मुंबईच्या कुठल्या परिसरात आहे? मुंबईच्या कुठल्या परिसरात आहे त्या परिसराचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 आणि 02245151435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

सहाव्या शतकातील सिंधू खोरे, कुशाण साम्राज्य, गुप्तकालीन काळ आणि ब्रिटिश काळातील सुमारे 1500 वस्तू या संग्रहालयात आहेत। दुर्मिळ नाण्यांखेरीज भारत, चीन आणि दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशात वापरत असलेला पुरातन कागदी पैसा, आर्थिक साधने आणि इतर बऱ्याच गोष्टी इथं पाहायला मिळतात। आणि या संग्रहालयातील विशेष बाब म्हणजे लहान मुलांसाठी असलेली स्वतंत्र दालने। यामध्ये ना नाण्यांचा इतिहास आणि माहिती खेळांमधून सांगितली आहे। खेळांच्या माध्यमातून मुलांना चलनी नोटा आणि नाण्यांशी संबंधित तथ्य जाणून घेता येतात। रसिका, पहिला प्रश्न विचारलाय की हे मुद्रा संग्रहालय मुंबईच्या कुठल्या परिसरात आहे, त्या परिसराचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे। दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 4134 आणि 4515415335। चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या।

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: नमस्कार, मी बेला शेंडे, ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
3: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे. रसिको हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. पहिला प्रश्न विचारलाय, हे मुद्रा संग्रहालय मुंबईच्या कुठल्या परिसरात आहे? उत्तर आहे फोर्ट परिसरात. आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपा बालकर, दीपाली विचारे, मयूर लोखंडे, शुभलक्ष्मी मस्तकार, उषा देसाई, वसुमती ठोसर, प्रमोद कारखानी, स्मिता, माधुरी पोटे, सुनीता व्यवहारे, ज्ञानेश्वर जठार, रती पेडणेकर, शलाका कडणे, अरुण गुरव, पंकज मोहोड आणि रंभा. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. दुसरा प्रश्न लगेच विचारतो, लक्ष देऊन ऐका. 2004 मध्ये मुंबई स्थित मुद्रा संग्रहालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं? 2004 मध्ये ज्या मुद्रा संग्रहालयाबद्दल आपण बोलत आहोत, त्या मुद्रा संग्रहालय

त्याचं उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं होतं त्या व्यक्तीचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1434 आणि 45 1435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

रसिको, ज्या मुद्रा संग्रहालयाबद्दल आपण बोलत आहोत त्या मुद्रा संग्रहालयातील प्रत्येक विभागामध्ये ना ग्राफिक पॅनलद्वारे इंग्रजी आणि हिंदी भाषेत माहिती देण्यात आली आहे. डिजिटल स्क्रीनवर वेगवेगळ्या चलनांचे विनिमय दर कसे बदलतात याची माहिती आणि शेअर्सच्या किमती दिसतात. खासगी बँका आणि इतर तीन प्रेसिडेन्सी बँका म्हणजेच बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास यांनी 19व्या शतकात जारी केलेल्या नोटा इथं आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय 1861च्या पेपर करन्सी ॲक्ट अंतर्गत भारत सरकारने जारी केलेल्या नोटाही तुम्ही इथं पाहू शकता. दुसरा प्रश्न विचारलाय, 2004 मुंबई स्थित मुद्रा संग्रहालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं? दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2415-4144 आणि 4415-4135. चला तर लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: जगत ही 3 लाख जी।
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर।

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 MHz FM गोल्ड।
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आर्ज मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे। भारतातनं 1935 पासून केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटा जारी करत आहे, आणि इतक्या वर्षांमध्ये कागदी चलनाची रचना कशी बदलत गेली हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं। देशात चलनाची मागणी आणि पुरवठा यांचं नियंत्रण कशाप्रकारे केलं जातं, बँक नोटांवरील खरेपणा दर्शवणारी चिन्हे आणि सुरक्षा उपाय यांचाही परिचय या संग्रहालयात करून देण्यात आला आहे। दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला होता की 2004 मुंबई स्थित मुद्रा संग्रहालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं। उत्तर आहे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते। ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो। दीपाली विचारे, शुभलक्ष्मी मस्तगार, उषा देसाई, बसुमती ठोसर, प्रमोद कारखानी, स्मिता, माधुरी पोटे, सुनीता व्यवहारे, ज्ञानेश्वर जठार, अपूर्व, नीलम राणे, प्रमोद राऊत, संतोष तुपशेंद्रे, हेमलता थोरात, पंढरीनाथ काबाडी, मयुरेश लोखंडे, गायत्री वंशंपायन या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद।
2: हमारी युनियन हमारी ताकत,
3: हमारी युनियन हमारी ताकत,
2: एक धक्का और दो,
3: वोटिंग शाही तोड़ दो,
2: धनाजी
3: मुर्दाबाद,
2: मालकशाही
3: मुर्दाबाद,
2: धनाजी
3: मुर्दाबाद,
2: वोटिंग शाही।

रसिका, रोजच्या आर्थिक व्यवहारापलीकडे प्राचीन भारत, मुघल साम्राज्य, वसाहतवाद, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील चलनाचा प्रवास किती रंजक आहे याची जाणीव या मुद्रा संग्रहालयाला भेट दिल्यानंतर होते. इथून बाहेर पडताना आपल्या खिशातील नोटा आणि नाण्यांचं मूल्य आपल्याला नव्यानं कळतं आणि भारतीय चलनाविषयीचं आपलं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आबालवृद्धांसाठी ही भेट नक्कीच उपयुक्त ठरेल.

रसिकहो, मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आजच्यापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा लवकरच भेटू FM रेनबोवर. आज दुपारी 2:30 अश्विनी तुमच्याबरोबर असणार आहे. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी.

कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत, तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाज माध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटास सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्न सुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
अचनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी

0: त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता, तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्राद्धानं वायुरूपेण नागत्वे अप्युपतिष्ठति वायुपुराणे प्राप्यते यत् यथा गोष्ठे प्रणष्टां वैवत्सो विन्देतमातरं तथा तं नयते मन्त्रो जन्तुर्यत्रैव तिष्ठते नाम गोत्रं च मन्त्रश्च दत्तं अन्नं नयन्ति तम् अपि योनि शतं प्राप्ताः तृप्ताः तान् अनुगच्छति. अतः स्पष्टं भवति यत् पितृणाम् उत्तमोत्तमगतेः प्राप्त्यर्थं श्राद्धम् अस्माभिः निश्चयेन कर्तव्यम्. अतः सर्वान् संशयान् दूरीकृत्य निश्चयेन अस्माभिः स्वपितृभ्यः श्राद्धं प्रदातव्यम्.
2: शोभनम्. सम्प्रति प्रश्नाः यत् श्राद्धप्रदानस्य किं फलं श्राद्धकर्ता प्राप्नोति. यदि श्राद्धं कुर्वन्ति पुत्रपुत्र्यादयः तस्य फलं किं भवति.
1: भवतः प्रश्नस्य उत्तरं प्रयच्छन्ति. अहम् आदौ श्राद्ध अकरणेन यः दोषः भवति यत् फलं वा भवति तत् कथयामि. मनुस्मृतौ भगवता मनुना उक्तं वर्तते यत् न निर्वपति यः श्राद्धं प्रमीत पितृको द्विजः इन्दुक्षये मासि मासि प्रायश्चिति भवेतु सः. अर्थात् यस्य पिता पितामहः वा प्रमीतः अर्थात् मृत्युं प्राप्तवान् ताद् दृशस्य पुत्र पौत्रादयः यदि प्रतिमासं कृष्णपक्षे श्राद्धं न कुर्वन्ति तर्हि तादृशेन जनेन प्रायश्चित्तं कर्तव्यम्. आदित्यपुराणे वचनं लभ्यते यत् न सन्ति पितरश्चेति कृत्वा मनसि वर्तते श्राद्धं न कुरुते यस्तु तस्य रक्तं पिबन्ति ते. येषु कुलेषु श्राद्धस्य क्रिया न भवति तेषु कुलेषु वीराः न जायन्ते अर्थात् पुत्राः न भवन्ति. भवन्ति चेदपि दीर्घायुयुक्ताः निरोगिणश्च न भवन्ति. तादृशी कुले श्रेययुक्तकार्याणि न भवन्ति. अधुना श्राद्ध प्रदानेन किं फलं तत् कथयामि. याज्ञवल्क्य स्मृतौ उक्तम् आयुः प्रजाः धनं विद्यां स्वर्गं मोक्षं सुखानि च प्रयच्छन्ति तथा राज्यं प्रीतानृणां पितामहाः. अर्थात् श्राद्ध प्रदानेन यदा पितरः तृप्ताः भवन्ति तदा ते दीर्घायु